पाठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साथे पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।

तू मन लह सो जन सा बास तब तेरा चोज वर्तदा दुख सुख तुझ पास। सलोक महला तीजा गुरमुख सच्चे पाम दे दर सच्चे सच्यार साजन मन आनंद है गुर का शब्द विचार अंतर शब्द वसाया दुख।